हे गोविंद असी किहो जिहे अपराधी आ, असी किहो जिहे आ, आप किहो जिहे हो। जे तां समुंदर